संसार मन मुख अंधे सुध ना सार गुरमुख हुवै सो अपना घर राखै पंच दू शब्द बचावणे एक गुरमुख सदा सचै रंग राते सहजी प्रभ सेवै अंदन माते मिल प्रीतम सच्चे गुण गावै हर दर सोभा पावणे एकम एक आवो पाया दुबदा दूजा त्रिबद माया चौथी पौड़ी गुरमुख ऊची सचो सच कमावणे सब है सच्चा जे सच्चे भावै जिन सजाता सो सह समावै गुरम करणी सच्चे सेवै सचे जाय समावणे सच्चे बाजों को वरना दुआ दूजे लाग जा खबखा मुआ गुरमुख वै सो एको जाने एको सेव सुख पावणे जी जन सब सरण तुम्हारी आपे दर देखे कच्ची पक्की सारी अंदिन आपे कार कराई आपे मेल मिलावणे